थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आज अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे. आजपासून गंगा दशहरा प्रारंभ होत आहे. आज करी दिन आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्री ही एक प्राचीन हिंदू देवता. ती ऐश्वर, समृद्धी, सौंदर्य इत्यादींची देवता मानली जाते. श्री आणि लक्ष्मी या देवता वेदोत्तर काळात, विशेषतः पौराणिक काळात एकच झाल्याचं आढळतं. वाच्यार्थ्याने श्री आणि लक्ष्मी ह्या एकच आहेत, मात्र त्यांच्या मूर्तीशिल्पात भिन्नता आढळते. लक्ष्मी क्षीरसागरातून वर येताच ऋषींनी श्री सुक्ताने तिचं स्तवन केलं हे पुराणांतर्गत वर्णन श्री ही प्राचीन असल्याचं आणि ती लक्ष्मी स्वरूपात विलीन झाल्याचं निदर्शक आहे. तथापि श्री आणि लक्ष्मी या दोघी पुरुषरूपी विष्णूच्या दोन पत्नी होत्या असा उल्लेख वाजसनेय संहितेत मिळतो. त्यामुळे श्री ही लक्ष्मीपेक्षा वेगळी देवता असून पारंपरिक इतिहासाचा मागोवा घेतला तर मूलतः या स्वतंत्र देवता आहेत. वैदिक वाङ्मयात श्री हा शब्द शोभा, सुंदरता आणि सजावट या अर्थाने प्रयुक्त झाला आहे. विष्णू हा प्रजापती आहे तर श्री ही सृष्टी आणि पृथ्वी आहे, तो तिचा मूलाधार आहे. विष्णू हा सर्व पुरुषात एकरूप झाला आहे तर श्री ही सर्व स्त्रियांमध्ये एकात्म पावली आहे. रुक्मिणी ही श्रीचाच अवतार मानली असून श्री विष्णू कृष्णाशी विवाहबद्ध झालेली आहे. ती विष्णू कृष्णाशी विवाहबद्ध झाली. ऋग्वेदानुसार श्री ही ब्रह्मवादिनी देवी आहे. विष्णू पुराणामध्ये लक्ष्मी किंवा श्री हिला मातृदेवता मानलेली आहे. याचाच अर्थ ती विश्वाची माता असून जगद्धात्री या नावाने संबोधले आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 17 मे. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवं असं वाटलं आणि ते तसं झालं नाही म्हणजे तळमळ लागते, परंतु सर्व परमात्माच करतो आहे असं मानलं म्हणजे काळजीचं कारण उरत नाही. आपण देव आहे असं म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो, देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. आपण नुसतं तोंडाने म्हणतो एवढंच, नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःख संपणार नाहीत. याचं कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचं कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे, तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून दुसऱ्याने काहीही केलं तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचं कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावं की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झालं तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधतं. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसं वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसंच करावं लागतं. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निजताना, सकाळी उठताना नाम घ्यायचंच, भगवंताची आठवण करायचीच. असं केलं तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असं म्हणत जावं. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचं पर्यवसान ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचं आहे. मला घर बांधायचं आहे असं तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचं आहे हे जसं खरं, त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असं नुसतं म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणारच नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या पादुका घेऊन लाल भारती राजूरला परत गेले। मंगळवेढ्याच्या वाटेवर स्वामी औदुंबराखाली ध्यानस्थ बसले होते। लोकांची वर्दळ नव्हती आणि कोणाला तशी कल्पनाही नव्हती की श्री दत्तावतारी स्वामी समर्थ गावाच्या सीमेवर ध्यान लावून बसले आहेत। रात्रीची वेळ होती। त्या निर्जन वाटेवरून एक शेतकरी आपले दोन बैल घेऊन गावाच्या दिशेने भजन म्हणत चालला होता। वाट त्याच्या पायाखालची होती, हातात कंदील होता, पावलापुरता प्रकाश पडत होता। इतक्यात त्याला दूरवर तेजस्वी प्रकाश दिसला। शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं। प्रकाशाच्या दिशेने तो आता झपाझप चालू लागला। तो जवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कोणी योगी पुरुष ह्या औदुंबराखाली ध्यान लावून बसलेला आहे। त्याच्या शरीरातून तेज फाकत आहे आणि तो प्रकाश आपण आता प्रत्यक्ष अनुभवत आहोत। शेतकऱ्यांनी बैलांना एका झाडाखाली उभं केलं आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामींच्या चरणांना स्पर्श केला। स्पर्श केल्याबरोबर काय घडलं तर शेतकऱ्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली। स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिमालयात भेटलेलं हरणाचं पाडस म्हणजे ह्या जन्मातला हा शेतकरी आहे। स्वामींनी त्याला जवळ घेतलं। पाडसाच्या अंगावरून त्यांनी जसा प्रेमानी हात फिरवला होता तसा शेतकऱ्याच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमानी हात फिरवला। त्याबरोबर शेतकऱ्याच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या। त्याच्या लक्षात आलं की हे स्वामी समर्थ आहेत। त्याच्या मुखातून मंत्र बाहेर पडू लागला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामींनी आपल्या ह्या भक्ताला आशीर्वाद दिला, तुझं कल्याण होईल।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी समर्थांनी आपल्या प्रत्येक परमभक्ताला दर्शन तर दिलंच, परंतु त्यांनी ज्यांना ज्यांना स्पर्श केला ते भक्त तर फार भाग्यवान होते। कारण स्वामींचा स्पर्श झाला की असाध्य रोग झालेल्या भक्तांचे असह्य दुःख भोग नष्ट होत, काहींच्या पूर्वस्मृती जाग्या होत, काही भक्तांचं 18 विश्व दारिद्र्य संपुष्टात येई, काहींना तर तात्काळ मोक्ष मिळे। भजन म्हणत मंगळवेढ्याकडे आपल्या घरी निघालेला शेतकरी खरं तर दत्तभक्त होता। त्याला स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून माहिती होती, परंतु ध्यानी मनी नसताना त्याला स्वामींचं अचानक दर्शन झालं। आपण पूर्वजन्मी हरणाचं पाडस होतो आणि स्वामींनी आपल्याला जवळ घेऊन अभय दिलं होतं हे त्याला आठवलं। त्याच नादात तो घरी आला। सभोवती काळोख होता, परंतु स्वामींच्या दर्शनानी त्याचं आयुष्य कायमसाठी उजळून निघालं होतं। त्याच्या आनंदाला आता वरलं आकाशही पुरत नव्हतं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। गजाननाला नमस्कार असो, सरस्वतीला नमस्कार असो, सद्गुरुला नमस्कार असो, माता पितरांना नमस्कार असो, कुलस्वामीला नमस्कार असो, पूर्व कवींना नमस्कार असो, पुरुषोत्तमाला नमस्कार असो। आता पद्मपुराणातील आणि बृहन्नारदीय पुराणातील अधिक मासाच्या महात्म्याची कथा वर्णन करत आहे। नैमिषारण्यात सूतमुनी शौनकादी ऋषींना अनेक पुराण कथा सांगत असे। एकदा ऋषींनी त्याला म्हटलं, सर्व व्रतांमध्ये सारभूत असं व्रत कोणतं आहे ते तू आम्हाला सांग। त्यावर सूत म्हणाला, आपण मला मोठा मान दिलात म्हणून मी धन्य झालो। व्यासांकडून मला जे व्रत माहिती झालं आहे ते मी तुम्हाला सांगतो। नारायण ऋषी बद्रिकाश्रमात तपश्चर्या करीत असतात। नारद मुनी त्यांना भेटण्यासाठी तिथे आले। नारायण ऋषींचं दर्शन घेऊन नारद मुनींनी त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं, या कलियुगात ज्याचं पापपुण्य त्यालाच बाधक होतं, सर्व जन संसारात बोडालेले आहेत, तरी त्यांच्या कल्याणासाठी काहीतरी सोपं व्रत सांगावं। त्यावर नारायण म्हणाले, तुला मी पुरुषोत्तम मासाचं व्रत सांगतो। हे व्रत असं आहे की सर्व तऱ्हेची पापं नष्ट होऊन मनुष्य परमपदाला जातो। या व्रताची महती श्रीकृष्णाने पांडवांना त्याच्या वनवासातील दुःखापासून सुटका होण्यासाठी सांगितली होती। काम्यक वनात पांडव राहत होते। त्यावेळी द्वारकेचा राणा ऋषीमुनींना घेऊन त्यांना भेटण्यासाठी आला। तो दिसताच पांडवांना जणू संजीवनी मिळाल्यासारखं झालं। सर्व पांडव द्रौपदीसह श्रीकृष्णाच्या आणि मुनिजनांच्या पाया पडले। पांडवांची झालेली दुरवस्था पाहून कृष्णाला दुःख वाटलं आणि कौरवांबद्दल क्रोधसुद्धा आला। श्रीकृष्णाने प्रचंड भयंकर रूप धारण केलं। तेव्हा धर्म अर्जुन इत्यादींनी कृष्णाची स्तुती करून त्याला शांत केलं। आपल्या अत्यंत आवडत्या अर्जुनाचं प्रेमाचं बोलणं ऐकून भक्तवत्सल श्रीकृष्ण शांत झाला। नंतर सर्व पांडव आणि श्रीकृष्ण एकत्र बसले असताना श्रीकृष्ण त्यांच्याजवळ गोष्टी बोलू लागला। ऋषीमुनीही श्रवणासाठी बसले। हे नारदा, तू मला जसा प्रश्न विचारलास तसाच प्रश्न धर्माने विचारला। धर्माने स्वतःच्या आणि जगाच्या हितासाठी कृष्णाला प्रश्न विचारला। त्यावेळी श्रीकृष्णाने जी माहिती दिली ती सर्वांच्याच कल्याणाची असल्यामुळे मी तुला सांगतो। नारायण ऋषींनी नारदाला पुरुषोत्तम मास महात्म्य सांगायला सुरुवात केली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

गुण सर्व विवरून सांगिजे ऐसी ऋषींची ऐकोनी वाणी सूत म्हणे हो महामुनी मी केवळ विलोमज असोनी।

पुण्य करावे, हेची स्वकृति ने सुचवावे, यास्तव परोपकृति स्वभावे, तप करीत बैसलासी। ह्या असार संसारात विषयासक्त प्रा

अधिकमास सगळे सेश्वर ऐकिले आहे। त्यात पुरुषोत्तमाभिधान एकही मास नाही जाण, तरी पुरुषोत्तम हा कवण कैसा काय मास असे। आणि ह्याचा स्वामी कृपानिधी पुरुषोत्तम झाला कैसा कधी, तैसे चितयाचे स्वरूप सविधी कैसे काय।

जे असती त्यातून परभाग्यानुवर्ती ऐसे असती कित्येक एक सदा दारिद्र्य पीडित नित्यरोगी कित्येक असत एक मनी पुत्र।

अत्यंत विचित्र काय सांगू नारदा, असो ऐसे ते पंडुसुत द्रौपदी सह काम्यक वनात नाना दुखांचे अनुभव घे।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण पहिला अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, मासांती फळ दान द्यावीत. रोज फक्त फलाहार घ्यावा, मासांती फळ दान द्यावीत. फलाहार अत्यंत माफक असावा. फलाहारामध्ये केळी, आंबा, मोसंबी, संत्री, द्राक्ष, पेरू, पीच, सफरचंद, डाळिंब, चिक्कू इत्यादी फळं घ्यावीत. योग्य ती आणि योग्य तेवढीच फळं खावीत. दुपारी आणि सायंकाळी असा दोन वेळा फलाहार घ्यावा. अधिक मासाच्या शेवटी दान फक्त एकाच दानयोग्य माणसाला द्यावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. पावित्र्य ह्याला फार महत्व आहे परमार्थामध्ये. शुद्धतेला स्वच्छता बाहेर बाहेरची म्हणतो ती वेगळी आहे, इथं जी आहे ती शुद्धता आणि पावित्र्य. याचा अर्थ अंतस्थ हेतू जो आहे तो पवित्र पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा पाहिजे. कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ, कशाचाही लोभ असता कामा नये. पुष्कळ असं म्हणतात की लोभ कामना वासना ह्या नसाव्यात, पण हे संपूर्ण टाकता येत नाही. मग त्याला उपाय संतांनी सांगितलेला आहे की कामना आपण ज्या ऐहिक गोष्टींच्या करतो त्याच्याऐवजी कामना भगवंताची करावी, वासना इतर गोष्टींच्या करतो त्याच्याऐवजी भगवंताची वासना असावी. मना वासना वासुदेवी वसुदे असं सांगितलेलं आहे. तसंच त्या ठिकाणी इथं जी जी काय आपण इच्छा करत असतो तो लोभ जर धरायचा असेल भगवंताचा धरावा, त्याचा प्रसाद आपल्यावर व्हावा म्हणून लोभ धरावा, आणि भगवंताचा प्रसाद होण्यासाठी भगवंताला जे आवडत असेल ते आपल्या हातून घडलं पाहिजे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करेल ते मानावे. देव जे करेल ते मानावं, त्याची इच्छा असेल तसं करावं, किंबहुना त्याला जे आवडतं तेही आपल्याला आवडावं असं म्हटलंय. नाईलाज आणि त्यांनी सांगितलंय म्हणून मी करतो असं नसून, जे भगवंताला आवडतं तेच मला आवडतं, जे सद्गुरूंना आवडतं तेच मला आवडतं असं व्हायला पाहिजे. आणि मग कुठल्याही तऱ्हेचा लोभ स्वार्थ न ठेवता हातून कर्म घडलं पाहिजे, मग निर्लोभी असं म्हटलंय. आणि अनुतापी, कितीही जरी चांगलं कर्म करायचं म्हटलं तरी देखील जोपर्यंत देह मन बुद्धी करून कर्म होत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये काही ना काही चूक राहते. जसं असं म्हणतात की ब्रह्म जे आहे ते काही करतही नाही आणि चुकतही नाही. परमेश्वर जो आहे तो करतो पण चुकत नाही, आणि मनुष्य करतो आणि चुकतो म्हणूनच त्याला मनुष्य म्हटले. तर मनुष्य ह्या पातळीवर जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याच्या हातून चूक होत असते, पण अशा वेळेला अनुतापी पाहिजे. सारखं आपल्या प्रत्येक कर्माकडे देहाच्या मनाच्या बुद्धीच्या मनातला विचार जरी आला तरी लक्ष आपलं पाहिजे की त्या मनात येणारा विचार चांगला आहे ना, विघातक नाही आहे ना आपल्याला दुसऱ्याला, असं पाहून त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जर असा विचार आला किंवा कृत्य एखाद वेळा कळत न कळत घडलं तर त्याच्याबद्दल अनुताप झाला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे, आणि पुन्हा तसं कृत्य आपल्या हातून होणार नाही याविषयी दक्ष राहिलं पाहिजे. गोडी आवडी परमार्थ प्रीती, परमार्थाबद्दलच प्रेम पाहिजे. आपण बघितलंय स्वार्थ परार्थ आणि परमार्थ, ह्याच्यामध्ये स्वार्थ म्हणजे फक्त बॉडी सेंटर्ड, स्वतःच्याच हिताचा नाही फायद्याचा विचार करणारा जो मनुष्य असतो तो स्वार्थी असतो. पण इथं परमार्थ सांगितलाय की ज्याच्यामध्ये आपलं आणि सर्वांचं कल्याण. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. कुणालाही दुःख होऊ नये अशी इच्छा करणारा, सर्व सुखाने आनंदाने राहावेत अशी इच्छा करणारा जो असेल, आणि हे नुसतं म्हणून चालणार नाही तसा प्रयत्न व्हायला पाहिजे, असा प्रयत्न करण्याचा परमार्थ हा मार्ग आहे. परमार्थामध्ये ते परम अर्थ आत्मधन प्राप्त करून घेण्यासाठी जी वाटचाल आपण करत असतो त्यालाही परमार्थाची वाटचाल असं म्हटलेलं आहे. तर त्या वाटचालीवर ही सगळी पथ्य पाळत पाळत हे गुण अंगी घेत घेत जायचं आहे, म्हणून त्या परमार्थाविषयीची मनामध्ये अत्यंत आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण झाली की सवड होते. पुष्कळ मंडळी म्हणतात नाही हो वेळच मिळत नाही, वेळ मिळत नाही असं नाही आहे. जर आपण ठरवलं की ह्याच्यासाठी वेळ काढायचाच आहे असं जर ठरवलं आणि त्या बाबतीचा तीव्र संवेग जर असेल की नाही हे मला करायचं आहे असं जर पक्क ठरवलं तर इकडं तिकडं अवांतर गप्पा गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये वेळ न जाता थोडा वेळ जरी काढता आला आणि तीव्र संवेगानं साधना करता आली तर ती देखील भगवंताच्या ठिकाणी रुजू असते. भगवंत आपलं अंतःकरण पाहत असतो की खरोखरच ह्याला किती तातडी आहे, किती त्यासंबंधीची तळमळ आहे. तशी जर असेल तर त्याला त्या मार्गावर प्रगती थोड्या वेळात सुद्धा होऊ शकते. म्हणून गोडी आवडी परमार्थ प्रीती, त्यासाठी मग सन्मार्ग आणि सत्क्रिया दोन्ही आवश्यक आहे. सन्मार्ग हा शब्द सुद्धा आपण व्यवहारात वापरताना चांगल्या गोष्टी करतोय असं एवढं म्हणतो आपण, पण संत तसा अर्थ करत नाही. सन्मार्ग जे त्या सतकडे नेणारा मार्ग, सत जो परमात्मा आहे त्याकडे नेणारा प्रत्येक कर्म प्रत्येक विचार त्या दिशेनं व्हायला पाहिजे तर तो सन्मार्ग होतो. सन्मार्ग आणि सत्क्रिया, ही सत्क्रिया देखील सतकडे नेणारी पाहिजे. कर्म तेच आहे
पर हेतु काय आहे ह्यावर

ती साधीच कामं होती, ती कुठं प्रवचन करायला गेली असं कुठं आपल्या ऐकण्यात दिसत नाही. तिचे जे अभंग आहेत ते सहज बोधातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले, जे उद्गार आहेत ते अभंग रूपाने आलेले. आता आपण काव्य करायचं म्हणून कागद पेन्सिल घेऊन बसतायत आणि काव्य करतायत असं संतांचं नसतं. संतांचा तो उत्स्फूर्त उद्गार अनुभवाचा आलेला असतो, म्हणून त्यांची जी काव्य आहेत ती अक्षरवाङ्मय ठरतात. तसं कर्म तुम्ही करताना त्याच्या मागच्या हेतूवर, ते सत्कर्म आहे का, सत्क्रिया आहे का, तो सन्मार्ग आहे का, ह्याच्यावर अवलंबून असतो. हा मनुष्य कसा असतो, महापुरुष दक्ष, प्रत्येक गोष्टीत दक्ष असतो. कसं तरी केलं मागून पश्चाताप झाला असं त्याच्या बाबतीत होत नाही. करण्यापूर्वी, करत असताना पुढे त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करून अत्यंत दक्षतेनं लहान सहान गोष्ट देखील करत असतो. त्यामुळे दक्ष आहे, धूर्त आहे. धूर्त हा अर्थ सुद्धा वेड्यावाकड्या अर्थाने घ्यायचा नाही, काव्यबाज नव्हे. धूर्त म्हणजे आपल्या बुद्धीचा योग्य त्या तऱ्हेनं उपयोग करून प्रत्येक गोष्टीमध्ये, कर्मामध्ये तो प्रवृत्त होत असतो. त्यामुळे धूर्त आहे, योग्य आहे, तार्किक आहे, कुशल आहे, चपळ आहे. चपळ, चापल्य. आपल्याकडे मनाचं चापल्य असतं, मन धावत असतं इकडे तिकडे सगळीकडे, पण कृतीमध्ये जी चपळता पाहिजे, कुशलता पाहिजे, दोन्ही आवश्यक आहे. नाही तर चपळतेनं होत आहे, कौशल्य नाही आहे. एखाद्याजवळ कौशल्य असतं पण इतका काही तो दीर्घसूत्री असतो की बघणाऱ्याला कंटाळा यावा, असाही उपयोग नाही. जी गोष्टीला 10 मिनिटं लागतात ती जर नेमका बोध असेल तर 5 मिनिटात होऊ शकते. स्वामीजी नेहमी म्हणायचे, एवढा वेळ कशाला लागतो? ज्या गोष्टीला 3 मिनिटं लागतात त्याला 5 मिनिटं का बरे लागावी? ती 2 मिनिटं वाया जातात. त्यामुळे योग्य त्या तऱ्हेचं जर प्लॅनिंग असेल, तेवढी जर क्षमता आपल्यामध्ये असेल, तर आपण वेळ खूप वाचवू शकतो आणि त्या वेळेचा उपयोग आपल्या साधनेसाठी, इतर कामासाठी करू शकतो. त्यामुळे कुशळ पाहिजे, चमत्कार, चपळ पाहिजे, आदर सन्मान तारतम्य जाणे. सर्वांच्या ठिकाणी भगवंत आहे असं सांगितलं जातं, संत सांगतात. याचा अर्थ व्यवहारामध्ये वागताना तारतम्य बाळगायला पाहिजे. घोड्यावरून जावई आल्यानंतर घोडा तबेलातच बांधायचा आहे आणि जावयाना आपल्या पंक्तीला घेऊन बसायचं, त्याच्या उलट करता येत नाही. व्यवहारामध्ये तारतम्य हे बाळगायला लागतं, ज्याची त्याची प्रकृती बघून त्याप्रमाणे जाण जाणून धरावे जवळी दुरी, असं समर्थांनी म्हटलंय. त्याला दोष न देता प्रत्येकाची प्रकृती लक्षात घ्यायची, त्याची कुवत लक्षात घ्यायची आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून काय करता येईल किंवा तो कोणत्या मार्गाने जाईल हे लक्षात घेऊन आपण त्याच्याशी वर्तन ठेवणं, यासाठी जे तारतम्य लागतं ते याच्याजवळ आहे. प्रयोग समयो प्रसंग जाणे, जेव्हा जेव्हा एखादा काही प्रसंग येतो त्यावेळेला नेमकं काय करायला पाहिजे याचं चटकन आकलन होतं. त्याचं कारण मनाला बुद्धीला ती सवय लावलेली असते आणि जेव्हा स्वार्थाची भूमिका असते तेव्हा अनवरत अंगाने विचार करत असतो, कसं दुसऱ्याला फसवावं, लुबाडावं, मग त्यासाठी बुद्धी त्याची वापरली जात असते. पण निस्वार्थी मनुष्य असेल तर प्रत्येक कर्माचा निर्णय घेताना चटकन होतो. त्याचं कारण त्याला आपल्या अंतर्मनाला, आतल्या बुद्धीला, आतल्या परमात्म्याला जो साक्षी आहे त्याला विचारण्याची सवय झालेली असते. प्रत्येक गोष्टी तो त्याचा सल्ला घेत असतो. काही मंडळी म्हणतात असं कसं शक्य आहे, प्रयोग करून पहावा, अनुभव घ्यावा त्याचा, मग लक्षात येईल. आपण एरवी सुद्धा म्हणतो एखादी गोष्ट जर ठरवायची असेल तर आपण म्हणतो थांबा जरा मी विचार करतो. विचार करतो म्हणजे काय करतो? खरं सांगायचं म्हणजे आज जो आहे बसलेला उपद्रष्टा, हनुमंता, भरता, भोगता, महेश्वरा, तो आपल्या प्रत्येक कर्माला आतून साथ देत असतो. बरोबर असेल तर अनुमोदन देतो, चांगलं कर्म झालं असं म्हणतो, आणि वेडवाकडं झालं असेल तर तो आपल्या त्याच्या ठिकाणी आतमध्ये लक्षात येतं हे चुकलेलं आहे. तर कुठल्याही कर्मामध्ये आज आपण त्याच्याशी संवाद साधावा, असं केलं तर आपलं कर्म चांगलं होईल. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेधा मा बुधः कस्य स्वेद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा वरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
0: श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना। संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्रे यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा।

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना, संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शाहीर गंगू हैबती यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत, गीत आणि संगीत अरुण सराफ।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55 दुपारी।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची पदरचना। संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ति सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ति सुधा। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

आज अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे. आजपासून गंगा दशहरा प्रारंभ होत आहे. आज करी दिन आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. श्री ही एक प्राचीन हिंदू देवता. ती ऐश्वर, समृद्धी, सौंदर्य इत्यादींची देवता मानली जाते. श्री आणि लक्ष्मी या देवता वेदोत्तर काळात, विशेषत पौराणिक काळात एकच झाल्याचं आढळतं. वाच्यार्थ्याने श्री आणि लक्ष्मी ह्या एकच आहेत, मात्र त्यांच्या मूर्तीशिल्पात भिन्नता आढळते. लक्ष्मी क्षीरसागरातून वर येताच ऋषींनी श्री सुक्ताने तिचं स्तवन केलं हे पुराणांतर्गत वर्णन श्री ही प्राचीन असल्याचं आणि ती लक्ष्मी स्वरूपात विलीन झाल्याचं निदर्शक आहे. तथापि श्री आणि लक्ष्मी या दोघी पुरुषरूपी विष्णूच्या दोन पत्नी होत्या असा उल्लेख वाजसनेय संहितेत मिळतो. त्यामुळे श्री ही लक्ष्मीपेक्षा वेगळी देवता असून पारंपरिक इतिहासाचा मागोवा घेतला तर मूलतः या स्वतंत्र देवता आहेत. वैदिक वाङ्मयात श्री हा शब्द शोभा, सुंदरता आणि सजावट या अर्थाने प्रयुक्त झाला आहे. विष्णू हा प्रजापती आहे तर श्री ही सृष्टी आणि पृथ्वी आहे, तो तिचा मूलाधार आहे. विष्णू हा सर्व पुरुषात एकरूप झाला आहे तर श्री ही सर्व स्त्रियांमध्ये एकात्म पावली आहे. रुक्मिणी ही श्रीचाच अवतार मानली असून श्री विष्णू कृष्णाशी विवाहबद्ध झालेली आहे. ती विष्णू कृष्णाशी विवाहबद्ध झाली. ऋग्वेदानुसार श्री ही ब्रह्मवादिनी देवी आहे. विष्णू पुराणामध्ये लक्ष्मी किंवा श्री हिला मातृदेवता मानलेली आहे. याचाच अर्थ ती विश्वाची माता असून जगद्धात्री या नावाने संबोधली आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: लगेचच पुढचा प्रसंग निर्माण झालेला आहे, शुंभ आणि निशुंभ, तिसरा अवतार देवीचा. पहिला झाला महाकाली, दुसरा झाला महालक्ष्मी, तिसरी आहे महासरस्वती. शुंभ आणि निशुंभ, जे काम महिषासुराने केलं ते याने पण केलं. सगळ्या दैत्यांचं काम एकच. पृथ्वीवरती आतंकवाद, आतंक फैलावायचा, अन्याय, अत्याचार, दुराचार, लुटालूट, मारामारी, तोडफोड, पळवापळवी, सगळे जे काही वाईट प्रकार आहेत ते सगळे. वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस, आपल्याला गीत रामायणामध्ये विश्वामित्र सांगतायत की यज्ञ याग यांचा विध्वंस, धर्माचा उच्छेद, अशा तऱ्हेचा सगळा कारभार या दैत्यांचा, असुरांचा चाललाय. आणि सगळे जण म्हणून फक्त ते पहिल्यांदा काय करतात, ते इंद्राला आसनावरून ढकलून देतात. वेद काळामध्ये इंद्र हा अत्यंत बुद्धिमान, अत्यंत शक्तिमान असा आहे, बरे का. जसा जसा वेदांचा काळ संपत आला आणि पुराणांचा काळ सुरू झाला, तोपर्यंत इंद्राचा शक्ती संपून गेलेल्या आहेत. आणि इंद्राला प्रत्येक वेळेला पदच्युत करायची वेळ आलेली आहे, आणि त्याला मदतीला विष्णूंना जावं लागलेलं आहे. बऱ्याच कथांमध्ये विष्णूंना, कधी देवींना, कधी गणपतीला, असं इतरांना मदतीला जावं लागलंय, आणि त्याचं महत्व कमी कमी होत गेलंय. इंद्राचं महत्व कमी होत गेलंय. वेद रामायणाच्या काळामध्ये इंद्र हा सर्वश्रेष्ठ, सर्व देवांचा वरिष्ठ असा आहे. नंतरच्या काळामध्ये त्याची शक्ती कमी होत गेली आहे. या इथेही तोच प्रकार झाला की इंद्राच्या हातून तीनही लोकांचं राज्य, भूलोक, भुवनलोक, स्वरलोक, सगळं राज्य हिसकावून घेतलं. आणि सूर्य, यम, इंद्र, चंद्र सगळ्यांचे जे अधिकार, त्या अधिकार पदाचा त्याला त्याग करायला लागला. राज्य भ्रष्ट, अपमानित, पराजित आणि अधिकारहीन असं करून स्वर्गातून सगळ्यांना आकलून दिलं. देव पुन्हा सगळे त्या देवीला शरण गेले. त्यांना लक्षात आलं की विष्णू माया हिने आपल्याला वर दिलेलं आहे की आपल्याला ज्या ज्या वेळेला संकटाची घडी येईल त्या त्या वेळेला मी तुम्हाला मदतीला येईन. आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा देवीची स्तुती करायला सुरुवात झाली. त्यांची विष्णू माया या नावाने प्राणीमात्रांमध्ये ती राहते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रमता स्मृता. रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः. ज्योत्स्नायै चेन्द्ररूपिण्यै सुखायै सततं नमः. दुर्गायै दुर्गपारायै, खूप देवीच्या याची खूप मोठी मोठी स्तोत्र यामध्ये आलेली आहेत की देवांनी, ब्रह्मदेवांनी, इंद्रांनी, अशा वेगवेगळ्या लोकांनी देवीची स्तुती केलेली, अशा खूप प्रकारचे श्लोक या ठिकाणी आले. त्यातल्या बरेचसे आपल्याला येतही असतील. आणि याने स्तुती केली आणि आता आमच्यावरती पुन्हा संकटाची घडी आलेली आहे, तर पुन्हा तुझ्या आगमनाची अपेक्षा आम्हाला आहे. दैत्याने आम्हाला कष्टी केलेला आहे. आणि ही सगळी स्तुती चाललेली पार्वतीने ऐकली आणि ती म्हणजे, तुम्ही कोणाची स्तुती करताय? पार्वती हिमालयावरती आहे. तिने विचारलं, कोणाची स्तुती करताय? तर त्यावेळेला पार्वतीच्या शरीरामधनं प्रकट झालेली शिवा देवी असं म्हणाली की अगं, हे तुझीच स्तुती करताय. सगळेजण म्हणून पार्वतीच्या शरीरामध्ये अंबिकेचा प्रादुर्भाव झाला. शरीर कोशामधून निर्माण झाली म्हणून तिला कौशिकी असं नाव आहे त्या देवीला. पार्वतीच्या शरीर कोशातून निर्माण झाली आणि अतिशय सुंदर अशी देवता ती गोरी पानळे, सुंदर देवता निर्माण झाली. त्यामुळे उरलेल्या पार्वतीचा रंग हा काळा झाला असं म्हटलं. ती कालिका देवी या नावाने प्रसिद्ध झाली. गमतीदार प्रसंग आहे त्याच्यात. आता चंड आणि मुंड हे त्या शुंभ निशुंभांचे सरदार, ते त्या देवीला बघतात, हिमालयामध्ये असणाऱ्या सुंदर अशा अंबिकेला बघतात, कौशिकीला बघतात. आणि त्यांच्या स्वामींना म्हणजे शुंभांना जाऊन सांगतात, अरे जगामधली सगळी रत्न तुम्ही तुमच्याकडे गोळा केली, मी हे रत्न कसं काय सोडलं? इतकी सुंदर स्त्री याच्यामध्ये आहे, हिमालयामध्ये आहे, आणि तुम्ही तुमच्याजवळ जगातली सर्व रत्न काय काय आणलं त्यांनी बघा, तीन लोकांमधले उत्कृष्ट मणी, हत्ती, घोडे ही सगळी रत्न आपण आणली, उच्चैश्रवा नावाचा घोडा, हत्तींमधलं रत्न ऐरावत, पारिजातक वृक्ष आपण सगळं इंद्राकडून हिसकावून घेतलं, हंस ज्याला जोडलेले आहेत ते रत्नमय अद्भुत विमान ब्रह्मदेवांकडे होतं तेही तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेतलं, राजा आहे ना आता, सम्राट झालेला आहे तो, त्यामुळे जे सगळ्यांचं जे जे काही चांगलं ते मला हवं, प्रत्येक गोष्ट मला हवी, त्याप्रमाणे त्याने ते काढून घेतलं आहे. कुबेराकडून निधी जिंकला, किंजलगिरी नावाची मालिका माला जिंकली, सुवर्णाची सृष्टी करणारा वरुण आपल्या घरी दास म्हणून आपली सेवा करतो आहे, प्रजापतीचा रथ तुम्ही आणला, वरुणाचे पाच समुद्रामधली रत्न, अग्नीमध्ये शुद्ध झालेली वस्त्र, सगळ्या प्रकारे जे जे काही जगामध्ये चांगलं आहे ती ती सगळी रत्न त्या त्या स्वामीकडून जिंकून खेचून मागून कोणी कोणत्याही मार्गाने तुम्ही काढून घेतली आहे, तुमच्या जवळ आहे. आणि असं असताना तीनही लोक आपल्या स्वाधीन असताना हे रत्न मात्र हिमालयात कसं काय राहिलं, तर तुम्हीच त्याच्या योग्य आहात असं आम्हाला वाटतं, आणि तुमच्याकडे ते रत्न आलं पाहिजे. हे चंड आणि मुंड सांगत आहेत तिला शुंभ निशुंभाला की ही स्त्री तुझ्याकडे असणं हे जास्त संयुक्तिक दिसेल. मग त्याने सांगितलं जा तिला म्हणा, शुंभाने बोलवले, निरोप घेऊन चंद्रमुंडा आले, चल भाई यांच्या महाराजांनी तुला बोलवलंय, सगळ्या तऱ्हेची रत्न त्यांच्याकडे आहेत आणि तुला सुद्धा त्यांनी बोलवलंय, आणि त्यांच्याकडे तू जो स्वामित्व असावं अशी त्यांची इच्छा आहे. तेव्हा ती देवी सांगते की तू सांगितलंस ते बरोबर आहे, देवी सांगते की मी असा पण केला आहे की मला जो युद्धात जिंकून घेईल त्याच्याशी मी लग्न करते, मला माझा इतका सामर्थ्यवान असेल आणि मला तीन लोकांचा जरी तो राजा असला तरी त्याने अजून मला कुठे जिंकलंय. चंड आणि मुंड म्हणतात तू फार अभिमानी दिसते आहेस, अगं त्रिलोकाचा राजा इंद्र टिकला नाही तुझी काय कथा, अनेक देव टिकले नाहीत त्यांना सगळ्यांना पळावं लागलं असं असताना तू कसे त्याची यावर घमेंड करतेस एवढी, आम्ही सांगतोय मुकाट्यानं चल तर राणीच्या हितमामानं येशील आणि नाही तर फरफटत घेऊन जाईल तिला शुंभ, काय धमकी आहे. ती म्हणते ठीक आहे तुमचं सगळं म्हणणं मला मान्य आहे, पण काय करायचं, मी न कळत जाणीव नसताना करून बसले आहे आता प्रतिज्ञा, माझी माझा पण लावून झालेला आहे, आता मी तो कसा बदलू, जो पण लावला आहे तो आहे, ठीक आहे मग शुंभाने यावं आणि मला घेऊन जावं, मी काय करू शकणार, मी एक साधी अबला स्त्री आहे आणि जर शुंभ बलात ओढून नेणार असं जर म्हटलं तर मी काय करू शकणार, पण मी काय आपण तुमच्याबरोबर येणार नाही, त्यांना यावं मला जिंकावं आणि घेऊन. आता हे शुंभ आणि निशुंभ हे अतिबलवान अतिशक्तिमान शक्तीची प्रचंड घमेंड असलेले, आणि असं असताना त्यांना हे उत्तर मिळालं आणि म्हणून ते दोघं परत गेले. शुंभ निशुंभानं सांगितलं ती बाई काय ऐकत नाही, ती काय साधी नाही, ती सांगते या जिंका आणि घेऊन जा, मी काय अशी येणार नाही. त्याबरोबर त्याने सेनापती पाठवला धुमळ लोचन नावाचा, पहिल्यांदा त्याच्याशी युद्ध झालं, एकामागून एक एकावर एक असे राक्षस पाठवतोय. पहिल्यांदा त्याला वाटलं काय की फार फार तर दोन दिवसाचा धरतीने आनंदी घेऊन यायची अशी प्रत्येकाची गमेंट बघावं, तर ही पाठवायला माणूस परतच येत नाहीये, गेला की गेला, गेलाच तिथं गेला की धुमलोचन मारला, दैत्यांची विशाल सेना चवताळून आली, देवीचं वाहन सिंह ह्याने मुसंडी मारली त्या सैन्यामध्ये आणि संहार सुरू केला. पुन्हा एकदा संहाराची वर्णन आहे. नखांनी त्या सिंहाने कित्येक दैत्यांची पोटं फाडली, शिरधडापासून वेगळी केली, भुजा तोडल्या.

0: रथदळ, घोडदळ, हत्ती दळ आणि पायदळ. अच्छा, चार प्रकारची दळ सैन्यामध्ये असायची. हे चारही ज्यामध्ये आहेत ती चतुरंग सेना. आणि आपल्याकडे पूर्वी सगळ्या ह्याच्यामध्ये 18 अक्षविणी सेना सांगतात, त्याच्यामध्ये सुद्धा असं घोडे किती, हत्ती किती, रथ किती, या सगळ्यांची मिळून एक अक्षविणी असं ते सैन्याचं गणित आहे. तशी ही चतुरंग सेना घेऊन चारही प्रकारचं रथदळ, घोडदळ, हत्तीदळ आणि पायदळ असं हिमालयाच्या सुवर्ण शिखरावर येऊन पोहोचले. सिंहावर बसलेली देवी पाहिली आणि या सगळ्या दैत्यांनी तिच्यावरती हल्ला करून तिला आता पकडायचं असं म्हणून घेऊन निघाले. बसली तिथे, घेऊन जाऊ आपण सहजपणाने. तिच्या सामर्थ्याची कल्पना नाही, सामर्थ्य काय असेल. अंबिकेने शत्रूवर मोठा क्रोध प्रकट केला, त्या क्रोधामुळे तिचं मुख काळं पडलं, ललाट भुवया सगळ्या वाकड्या झाल्या. आणि वर्णन असं आहे की तिच्यातून काळी कभिन्न अशी काली माता त्या बाहेर आली. त्याच्यात जीव लवलवत होती. तुम्ही कालीचं रूप बघा, लाल भडक झाले, रक्त पिऊन लाल भडक झालेली जीभ आहे. गळ्यामध्ये रुंडांच्या माळा, अंगावरती वस्त्र जे असत चित्त्याच्या चर्माची, गजचर्म, मृगचर्म, बऱ्याच देवांना साधे आपलं तुमच्या आमच्या सारखे सिल्क कॉटन वगैरे नाही, हे अशी फक्त विष्णू जवळ मात्र जकास पैकी रेशमी पीतांबर, पिवळा पीतांबर. द्विरुक्ती पीत अंबर, अंबर म्हणजे वस्त्र, पिवळं वस्त्र त्यालाच पीतांबर म्हणायचं. पण म्हणताना आपण पिवळा पीतांबर कैसा वगैरे धडा केला, कोणत्याही रंगाचा असला तरी त्याला पीतांबरच म्हणायला लागले लोक. कोणत्याही रंगाचं जरी वस्त्र असेल, निळं असेल, जांभळं असेल, लाल रंगाचं असेल, तरी त्याला पीतांबरच म्हणतात. पीतांबर म्हणजे पिवळं वस्त्र. त्या काळीनी त्या सगळ्या दैत्यांच्या सेनेवर झेप घेतली. गिरिजेचा या देवीचा सिंह चित्त्याच्या चर्माची साडी नेसलेली, नररुंडांची माळा आणि खटवांग, खटवांग नावाचं हातामध्ये जे शस्त्र आहे, म्हणजे ते अर्धवट तुटक्या तलवारीसारखं दिसतं. तुम्ही जर कधी चित्र पाहिलं असाल कालीचं, अशी पुढच्या बाजूनी तुटलेली तलवार असते, त्याला खटवांग म्हणतात. ते खटवांग हे तिचं शस्त्र आहे. आणि त्या निशी तिने अत्यंत वेगाने, आणि वर्णन इतकं भयंकर आहे, ती सगळ्या दैत्यांना खात सुटली. प्रचंड भुकेलेली आहे आणि ती हत्ती घोड्यांसकट सगळ्या दैत्यांना खायला सुरुवात केली. असुरांनी सोडलेले बाण, अस्त्र, शस्त्र गिळून टाकायला सुरुवात केली तिने. तिच्यावर काही परिणाम होणार नाही कशावरही. बलवान आणि दुरात्म्या अशी सगळ्या दैत्यांची सेना मारून तुडवून खाऊन टाकली. कुणाला तलवारीने वध केला, कुणाला खटवांगाने मारलं, दाताने चावून मारलं. असुरांच्या सर्व सेनेला तिने अशा वेगवेगळ्या भयानक प्रकाराने मारलं असं वर्णन या सप्तशतीच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्या कालीने. आणि त्याच्या पाठोपाठ चंड आणि मुंड, सेना तर मरतेच आहे, त्याच्याबरोबर हे दोन महाराक्षसही त्या ठिकाणी आले. त्यांनाही भूमीवर पाडून चंड आणि मुंड या दोनही असुरांचा त्या कालीने त्या ठिकाणी वध केला.
1: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण, क्रांती गीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00 वाजता।
2: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

स्वच्छता बाहेर बाहेरची म्हणतो ती वेगळी आहे, हित जी आहे ती शुद्धता आणि पावित्र्य, याचा अर्थ अंतस्थ हेतू जो आहे तो पवित्र पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा पाहिजे। कर्मनिष्ठ स्वधर्म निर्मळ निर्लोभ, कशाचाही लोभ असता कामा नये। पुष्कळ असं म्हणतात की लोभ कामना वासना ह्या नसाव्यात, पण हे संपूर्ण टाकता येत नाही। मग त्याला उपाय संतांनी सांगितलेला आहे की कामना आपण ज्या ऐहिक गोष्टींच्या करतो त्याच्याऐवजी कामना भगवंताची करावी, वासना इतर गोष्टींच्या करतो त्याच्याऐवजी भगवंताची वासना असावी, मना वासना वासुदेवी वसुदे असं सांगितलेलं आहे। तसंच त्या ठिकाणी इथं जी जी काय आपण इच्छा करत असतो तो लोभ जर धरायचा असेल भगवंताचा धरावा, त्याचा प्रसाद आपल्यावर व्हावा म्हणून लोभ धरावा, आणि भगवंताचा प्रसाद होण्यासाठी भगवंताला जे आवडत असेल ते आपल्या हातून घडलं पाहिजे, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करेल ते मानावे, देव जे करेल ते मानावं, त्याची इच्छा असेल तसं करावं, किंबहुना त्याला जे आवडतं तेही आपल्याला आवडावं असं म्हटलंय। नाईलाजाने त्यांनी सांगितलंय म्हणून मी करतो असं नसून, जे भगवंताला आवडतं तेच मला आवडतं, जे सद्गुरूंना आवडतं तेच मला आवडतं असं व्हायला पाहिजे, आणि मग कुठल्याही तऱ्हेचा लोभ स्वार्थ न ठेवता हातून कर्म घडलं पाहिजे, मग निर्लोभी असं म्हटलंय। आणि अनुतापी, कितीही जरी चांगलं कर्म करायचं म्हटलं तरी देखील जोपर्यंत देह मन बुद्धी करून कर्म होत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये काही ना काही चूक राहते। जसं असं म्हणतात की ब्रह्म जे आहे ते काही करतही नाही आणि चुकतही नाही, परमेश्वर जो आहे तो करतो पण चुकत नाही, आणि मनुष्य करतो आणि चुकतो म्हणूनच त्याला मनुष्य म्हणतो। तर मनुष्य ह्या पातळीवर जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याच्या हातून चूक होत असते, पण अशा वेळेला अनुतापी पाहिजे। सारखं आपल्या प्रत्येक कर्माकडे देहाच्या मनाच्या बुद्धीच्या मनातला विचार जरी आला तरी लक्ष आपलं पाहिजे की त्या मनात येणारा विचार चांगला आहे ना, विघातक नाही आहे ना आपल्याला दुसऱ्याला, असं पाहून त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। जर असा विचार आला किंवा कृत्य एखाद वेळा कळत न कळत घडलं तर त्याच्याबद्दल अनुताप झाला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे, आणि पुन्हा तसं कृत्य आपल्या हातून होणार नाही याविषयी दक्ष राहायला पाहिजे। गोडी आवडी परमार्थ प्रीती, परमार्थाबद्दलचं प्रेम पाहिजे। आपण बघितलंय स्वार्थ परार्थ आणि परमार्थ, ह्याच्यामध्ये स्वार्थ म्हणजे फक्त बॉडी सेंटर्ड, स्वतःच्याच हिताचा नाही फायद्याचा विचार करणारा जो मनुष्य असतो तो स्वार्थी असतो, पण इथं परमार्थ सांगितलंय की ज्याच्यामध्ये आपलं आणि सर्वांचं कल्याण आहे। सर्वेपि सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख मापनीया, कुणालाही दुःख होऊ नये अशी इच्छा करणारा, सर्व सुखानी आनंदाने राहावेत अशी इच्छा करणारा जो असेल, आणि हे नुसतं म्हणून चालणार नाही तसा प्रयत्न व्हायला पाहिजे, असा प्रयत्न करण्याचा परमार्थ हा मार्ग आहे। परमार्थामध्ये ते परम अर्थ आत्मधन प्राप्त करून घेण्यासाठी जी वाटचाल आपण करत असतो त्यालाही परमार्थाची वाटचाल असं म्हटलेलं आहे। तर त्या वाटचालीवर ही सगळी पथ्य पाळत पाळत हे गुण अंगी घेत घेत जायचं आहे, म्हणून त्या परमार्थाविषयीची मनामध्ये अत्यंत आवड निर्माण झाली पाहिजे। आवड निर्माण झाली की सवड होते। पुष्कळ मंडळी म्हणतात नाही हो वेळच मिळत नाही, वेळ मिळत नाही असं नाही आहे। जर आपण ठरवलं की ह्याच्यासाठी वेळ काढायचाच आहे असं जर ठरवलं आणि त्या बाबतीचा तीव्र संवेग जर असेल की नाही हे मला करायचं आहे असं जर पक्क ठरवलं तर इकडं तिकडं अवांतर गप्पा गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये वेळ न जाता थोडा वेळ जरी काढता आला आणि तीव्र संवेगानं साधना करता आली तर ती देखील भगवंताच्या ठिकाणी रुजू असते। भगवंत आपला अंतःकरण पाहत असतो की खरोखरच ह्याला किती तातडी आहे, किती त्यासंबंधीची तळमळ आहे, तशी जर असेल तर त्याला त्या मार्गावर प्रगती थोड्या वेळात सुद्धा होऊ शकते। म्हणून गोडी आवडी परमार्थ प्रीती, त्यासाठी मग सन्मार्ग आणि सत्क्रिया दोन्ही आवश्यक आहे। सन्मार्ग हा शब्द सुद्धा आपण व्यवहारात वापरताना चांगल्या गोष्टी करतोय असं एवढं म्हणतो आपण, पण संत तसा अर्थ करत नाही। सन्मार्ग म्हणजे त्या सतकडे नेणारा मार्ग, सत जो परमात्मा आहे त्याकडे नेणारा प्रत्येक कर्म प्रत्येक विचार त्या दिशेनं व्हायला पाहिजे तर तो सन्मार्ग होतो। सन्मार्ग आणि सत्क्रिया, ही सत्क्रिया देखील सतकडे नेणारी पाहिजे। कर्म तेच आहे
पण हेतू काय आहे ह्यावर त्या क्रियेचा परिणाम अवलंबून असतो. जसं आपण बघितलं ज्ञानेश्वरी प्रवचनासारखी गोष्ट असेल तरी पैसा मिळवण्यासाठी मान मिळवण्यासाठी जर ती केली जात असेल तर ते सत्कर्म होत नाही. त्याच्या उलट साधक गृहिणी आपल्या घराचा कारभार करते, सगळे काही काम करते, घराची कर्तव्य करते, परंतु मनामध्ये इच्छा आहे की भगवत प्राप्ती व्हावी असं जर असेल तर तिचं सामान्य दिसणारं कर्म देखील ते सत्कर्म ठरत. जनाबाईने दळण भांडण केलं, भांडी धुतली, जी काही कामं केली नामदेवांच्या घरची ती साधीच कामं होती. ती कुठं प्रवचन करायला गेली असं कुठं आपल्या ऐकण्यात दिसत नाही. तिचे जे अभंग आहेत ते सहज बोधातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले जे उद्गार आहेत ते अभंग रूपाने आलेले आहेत. आता आपण काव्य करायचं म्हणून कागद पेन्सिल घेऊन बसतायत आणि काव्य करतायत असं संतांचं नसतं. संतांचा तो उत्स्फूर्त उद्गार अनुभवाचा आलेला असतो, म्हणून त्यांची जी काव्य आहेत ती अक्षरवाङ्मय ठरतात. तसं कर्म तुम्ही करताना त्याच्या मागच्या हेतूवर ते सत्कर्म आहे का, सत्क्रिया आहे का, तो सन्मार्ग आहे का, ह्याच्यावर अवलंबून असत. हा मनुष्य कसा असतो, महापुरुष दक्ष, प्रत्येक गोष्टीत दक्ष असतो. कसं तरी केलं मागून पश्चाताप झाला असं त्याच्या बाबतीत होत नाही. करण्यापूर्वी करत असताना पुढे त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करून अत्यंत दक्षतेनं लहान सहान गोष्ट देखील करत असतो. त्यामुळे दक्ष आहे, धूर्त आहे. धूर्त हा अर्थ सुद्धा वेड्यावाकड्या अर्थाने घ्यायचा नाही, काव्यबाज नव्हे. धूर्त म्हणजे आपल्या बुद्धीचा योग्य त्या तऱ्हेनं उपयोग करून प्रत्येक गोष्टीमध्ये कर्मामध्ये तो प्रवृत्त होत असतो. त्यामुळे धूर्त आहे, योग्य आहे, तार्किक आहे, कुशल आहे, चपळ आहे. चपळ चापल्य, आपल्याकडे मनाचं चापल्य असतं, मन धावत असतं इकडे तिकडे सगळीकडे, पण कृतीमध्ये जी चपळता पाहिजे, कुशलता पाहिजे, दोन्ही आवश्यक आहे. नाही तर चपळतेनं होत आहे कौशल्य नाही आहे. एखाद्याजवळ कौशल्य असतं पण इतका काही तो दीर्घसूत्री असतो की बघणाऱ्याला कंटाळा यावा असाही उपयोग नाही. जी गोष्टीला 10 मिनिटं लागतात ती जर नेमका बोध असेल तर 5 मिनिटात होऊ शकते. स्वामीजी नेहमी म्हणायचे एवढा वेळ कशाला लागतो, ज्या गोष्टीला 3 मिनिटं लागतात त्याला 5 मिनिटं का बरे लागावी, ती 2 मिनिटं वाया जातात. त्यामुळे योग्य त्या तऱ्हेचं जर प्लॅनिंग असेल, तेवढी जर क्षमता आपल्यामध्ये असेल तर आपण वेळ खूप वाचवू शकतो आणि त्या वेळेचा उपयोग आपल्या साधनेसाठी इतर कामासाठी करू शकतो. त्यामुळे कुशळ पाहिजे, चमत्कार चपळ पाहिजे, आदर सन्मान तारतम्य जाणे. सर्वांच्या ठिकाणी भगवंत आहे असं सांगितलं जातं, संत सांगतात. याचा अर्थ व्यवहारामध्ये वागताना तारतम्य बाळगायला पाहिजे. घोड्यावरून जावई आल्यानंतर घोडा तबेलातच बांधायचा आणि जावयाना आपल्या पंक्तीला घेऊन बसायचा, त्याच्या उलट करता येत नाही. व्यवहारामध्ये तारतम्य हे बाळगायला लागतं, ज्याची त्याची प्रकृती बघून त्याप्रमाणे जाण जाणून धरावे जवळी दुरी असं समर्थांनी म्हटलंय. त्याला दोष न देता प्रत्येकाची प्रकृती लक्षात घ्यायची, त्याची कुवत लक्षात घ्यायची आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून काय करता येईल किंवा तो कोणत्या मार्गाने जाईल हे लक्षात घेऊन आपण त्याच्याशी वर्तन ठेवणं, यासाठी जे तारतम्य लागतं ते याच्याजवळ आहे. प्रयोग समयोग प्रसंग जाणे, जेव्हा जेव्हा एखादा काही प्रसंग येतो त्यावेळेला नेमकं काय करायला पाहिजे याचं चटकन आकलन होतं. त्याचं कारण मनाला बुद्धीला ती सवय लावलेली असते आणि जेव्हा स्वार्थाची भूमिका असते तेव्हा अनेक अंगाने विचार करत असतो, कसं दुसऱ्याला फसवावं लुबाडावं, मग त्यासाठी बुद्धी त्याची वापरली जात असते. मग निस्वार्थी मनुष्य असेल तर प्रत्येक कर्माचा निर्णय घेताना चटकन होतो. त्याचं कारण त्याला आपल्या अंतर्मनाला, आतल्या बुद्धीला, आतल्या परमात्म्याला जो साक्षी आहे त्याला विचारण्याची सवय झालेली असते. प्रत्येक गोष्टी तो त्याचा सल्ला घेत असतो. काही मंडळी म्हणतात असं कसं शक्य आहे, प्रयोग करून पाहावा, अनुभव घ्यावा त्याचा, मग लक्षात येईल. आपण एरवी सुद्धा म्हणतो एखादी गोष्ट जर ठरवायची असेल तर आपण म्हणतो थांबा जरा मी विचार करतो. विचार करतो म्हणजे काय करतो, खरं सांगायचं म्हणजे आज जो आहे बसलेला उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा तो आपल्या प्रत्येक कर्माला आतून साथ देत असतो. बरोबर असेल तर अनुमोदन देतो, चांगलं कर्म झालं असं म्हणतो, आणि वेडवाकड झालं असेल तर तो आपल्या त्याच्या ठिकाणी आतमध्ये लक्षात येतं हे चुकलेलं आहे. तेव्हा कुठल्याही कर्मामध्ये आत आपण त्याच्याशी संवाद साधावा, असं केलं तर आपलं कर्म चांगलं होईल. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेत मा बुधः कस्य स्वेद्धनम्.

स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
0: श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना। संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्रे यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोतेहो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या पादुका घेऊन लाल भारती राजूरला परत गेले। मंगळवेढ्याच्या वाटेवर स्वामी अवदंबराखाली ध्यानस्थ बसले होते। लोकांची वर्दळ नव्हती आणि कोणाला तशी कल्पनाही नव्हती की श्री दत्तावतारी स्वामी समर्थ गावाच्या सीमेवर ध्यान लावून बसले आहेत। रात्रीची वेळ होती। त्या निर्जन वाटेवरून एक शेतकरी आपले दोन बैल घेऊन गावाच्या दिशेने भजन म्हणत चालला होता। वाट त्याच्या पायाखालची होती, हातात कंदील होता, पावलापुरता प्रकाश पडत होता। इतक्यात त्याला दूरवर तेजस्वी प्रकाश दिसला। शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं। प्रकाशाच्या दिशेने तो आता झपाझप चालू लागला। तो जवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कोणी योगी पुरुष ह्या औदुंबराखाली ध्यान लावून बसलेला आहे। त्याच्या शरीरातून तेज फाकत आहे आणि तो प्रकाश आपण आता प्रत्यक्ष अनुभवत आहोत। शेतकऱ्यांनी बैलांना एका झाडाखाली उभं केलं आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, स्वामींच्या चरणांना स्पर्श केला। स्पर्श केल्याबरोबर काय घडलं तर शेतकऱ्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली। स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिमालयात भेटलेलं हरणाचं पाडस म्हणजे ह्या जन्मातला हा शेतकरी आहे। स्वामींनी त्याला जवळ घेतलं। पाडसाच्या अंगावरून त्यांनी जसा प्रेमानी हात फिरवला होता तसा शेतकऱ्याच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमानी हात फिरवला। त्याबरोबर शेतकऱ्याच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या। त्याच्या लक्षात आलं की हे स्वामी समर्थ आहेत। त्याच्या मुखातून मंत्र बाहेर पडू लागला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामींनी आपल्या ह्या भक्ताला आशीर्वाद दिला, तुझं कल्याण होईल।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी समर्थांनी आपल्या प्रत्येक परमभक्ताला दर्शन तर दिलंच, परंतु त्यांनी ज्यांना ज्यांना स्पर्श केला ते भक्त तर फार भाग्यवान होते। कारण स्वामींचा स्पर्श झाला की असाध्य रोग झालेल्या भक्तांचे असह्य दुःख भोग नष्ट होत, काहींच्या पूर्वस्मृती जाग्या होत, काही भक्तांचं 18 विश्व दारिद्र्य संपुष्टात येई, काहींना तर तात्काळ मोक्ष मिळे। भजन म्हणत मंगळवेढ्याकडे आपल्या घरी निघालेला शेतकरी खरं तर दत्तभक्त होता। त्याला स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून माहिती होती, परंतु ध्यानी मनी नसताना त्याला स्वामींचं अचानक दर्शन झालं। आपण पूर्वजन्मी हरणाचं पाडस होतो आणि स्वामींनी आपल्याला जवळ घेऊन अभय दिलं होतं हे त्याला आठवलं। त्याच नादात तो घरी आला। सभोवती काळोख होता, परंतु स्वामींच्या दर्शनाने त्याचं आयुष्य कायमसाठी उजळून निघालं होतं। त्याच्या आनंदाला आता वरलं आकाशही पुरत नव्हतं।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्हीटी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर.एन. पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 17 मे. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवं असं वाटलं आणि ते तसं झालं नाही म्हणजे तळमळ लागते, परंतु सर्व परमात्माच करतो आहे असं मानलं म्हणजे काळजीचं कारण उरत नाही. आपण देव आहे असं म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो, देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. आपण नुसतं तोंडाने म्हणतो एवढंच, नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःख संपणार नाहीत. याचं कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचं कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे, तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून दुसऱ्याने काहीही केलं तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचं कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावं की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झालं तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधतं. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसं वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसंच करावं लागतं. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निजताना, सकाळी उठताना नाम घ्यायचंच, भगवंताची आठवण करायचीच. असं केलं तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असं म्हणत जावं. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचं पर्यवसान ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचं आहे. मला घर बांधायचं आहे असं तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचं आहे हे जसं खरं, त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असं नुसतं म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्यापासून चैन पडणारच नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। गजाननाला नमस्कार असो, सरस्वतीला नमस्कार असो, सद्गुरुला नमस्कार असो, माता पितरांना नमस्कार असो, कुलस्वामीला नमस्कार असो, पूर्व कवींना नमस्कार असो, पुरुषोत्तमाला नमस्कार असो। आता पद्मपुराणातील आणि बृहन्नारदीय पुराणातील अधिक मासाच्या महात्म्याची कथा वर्णन करत आहे। नैमिषारण्यात सूतमुनी शौनकादी ऋषींना अनेक पुराण कथा सांगत असे। एकदा ऋषींनी त्याला म्हटलं, सर्व व्रतांमध्ये सारभूत असं व्रत कोणतं आहे ते तू आम्हाला सांग। त्यावर सूत म्हणाला, आपण मला मोठा मान दिलात म्हणून मी धन्य झालो। व्यासांकडून मला जे व्रत माहिती झालं आहे ते मी तुम्हाला सांगतो। नारायण ऋषी बद्रिकाश्रमात तपश्चर्या करीत असतात। नारद मुनी त्यांना भेटण्यासाठी तिथे आले। नारायण ऋषींचं दर्शन घेऊन नारद मुनींनी त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं, या कलियुगात ज्याचं पापपुण्य त्यालाच बाधक होतं, सर्व जन संसारात बोडालेले आहेत, तरी त्यांच्या कल्याणासाठी काहीतरी सोपं व्रत सांगावं। त्यावर नारायण म्हणाले, तुला मी पुरुषोत्तम मासाचं व्रत सांगतो। हे व्रत असं आहे की सर्व तऱ्हेची पापं नष्ट होऊन मनुष्य परमपदाला जातो। या व्रताची महती श्रीकृष्णाने पांडवांना त्याच्या वनवासातील दुःखापासून सुटका होण्यासाठी सांगितली होती। काम्यक वनात पांडव राहत होते। त्यावेळी द्वारकेचा राणा ऋषीमुनींना घेऊन त्यांना भेटण्यासाठी आला। तो दिसताच पांडवांना जणू संजीवनी मिळाल्यासारखं झालं। सर्व पांडव द्रौपदीसह श्रीकृष्णाच्या आणि मुनिजनांच्या पाया पडले। पांडवांची झालेली दुरवस्था पाहून कृष्णाला दुःख वाटलं आणि कौरवांबद्दल क्रोधसुद्धा आला। श्रीकृष्णाने प्रचंड भयंकर रूप धारण केलं। तेव्हा धर्म अर्जुन इत्यादींनी कृष्णाची स्तुती करून त्याला शांत केलं। आपल्या अत्यंत आवडत्या अर्जुनाचं प्रेमाचं बोलणं ऐकून भक्तवत्सल श्रीकृष्ण शांत झाला। नंतर सर्व पांडव आणि श्रीकृष्ण एकत्र बसले असताना श्रीकृष्ण त्यांच्याजवळ गोष्टी बोलू लागला। ऋषीमुनीही श्रवणासाठी बसले। हे नारदा, तू मला जसा प्रश्न विचारलास तसाच प्रश्न धर्माने विचारला। धर्माने स्वतःच्या आणि जगाच्या हितासाठी कृष्णाला प्रश्न विचारला। त्यावेळी श्रीकृष्णाने जी माहिती दिली ती सर्वांच्याच कल्याणाची असल्यामुळे मी तुला सांगतो। नारायण ऋषींनी नारदाला पुरुषोत्तम मास महात्म्य सांगायला सुरुवात केली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

धन्य करावे, हेची स्वकृति ने सुचवावे, यास्तव परोपकृति स्वभावे, तप करीत बैसलासी। ह्या असार संसारात विषयासक्त प्राणी

रजे असति त्यातू न परभाग्यानुवर्ती ऐसे असति कित्येक एक सदा दारिद्र्य पीड़ित नित्य रोगी कित्येक असत एक मनी पुत्र

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण पहिला अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, मासांती फळ दान द्यावीत. रोज फक्त फलाहार घ्यावा, मासांती फळ दान द्यावीत. फलाहार अत्यंत माफक असावा. फलाहारामध्ये केळी, आंबा, मोसंबी, संत्री, द्राक्ष, पेरू, पीच, सफरचंद, डाळिंब, चिक्कू इत्यादी फळं घ्यावीत. योग्य ती आणि योग्य तेवढीच फळं खावीत. दुपारी आणि सायंकाळी असा दोन वेळा फलाहार घ्यावा. अधिक मासाच्या शेवटी दान फक्त एकाच दानयोग्य माणसाला द्यावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग बागेश्री.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग बागेश्री.
1: श्रोते हो, ऐकूयात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00। भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा।

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना। संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. श्रोते हो, शाहीर गंगू हैबती यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

वृक्षांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची पदरचना। संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ति सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ति सुधा। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध पाहतो आहोत. पावित्र्य ह्याला फार महत्व आहे परमार्थामध्ये. शुद्धतेला स्वच्छता बाहेर बाहेरची म्हणतो ती वेगळी आहे, इथं जी आहे ती शुद्धता आणि पावित्र्य. याचा अर्थ अंतस्थ हेतू जो आहे तो पवित्र पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा पाहिजे. कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ, कशाचाही लोभ असता कामा नये. पुष्कळ असं म्हणतात की लोभ कामना वासना ह्या नसाव्या, पण हे संपूर्ण टाकता येत नाही. मग त्याला उपाय संतांनी सांगितलेला आहे की कामना आपण ज्या ऐहिक गोष्टींच्या करतो त्याच्याऐवजी कामना भगवंताची करावी, वासना इतर गोष्टींच्या करतो त्याच्याऐवजी भगवंताची वासना असावी. मना वासना वासुदेवी वसुदे असं सांगितलेलं आहे. तसंच त्या ठिकाणी इथं जी जी काय आपण इच्छा करत असतो तो लोभ जर धरायचा असेल भगवंताचा धरावा, त्याचा प्रसाद आपल्यावर व्हावा म्हणून लोभ धरावा, आणि भगवंताचा प्रसाद होण्यासाठी भगवंताला जे आवडत असेल ते आपल्या हातून घड पाहिजे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करेल ते मानावे. देव जे करेल ते मानावं, त्याची इच्छा असेल तसं करावं, किंबहुना त्याला जे आवडतं तेही आपल्याला आवडावं असं म्हटलंय. नाईलाज आणि त्यांनी सांगितलंय म्हणून मी करतो असं नसून, जे भगवंताला आवडतं तेच मला आवडतं, जे सद्गुरूंना आवडतं तेच मला आवडतं असं व्हायला पाहिजे. आणि मग कुठल्याही तऱ्हेचा लोभ स्वार्थ न ठेवता हातून कर्म घडलं पाहिजे. मग निर्लोभी असं म्हटलंय. आणि अनुतापी, कितीही जरी चांगलं कर्म करायचं म्हटलं तरी देखील जोपर्यंत देह मन बुद्धी करून कर्म होत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये काही ना काही चूक राहते. जसं असं म्हणतात की ब्रह्म जे आहे ते काही करतही नाही आणि चुकतही नाही. परमेश्वर जो आहे तो करतो पण चुकत नाही, आणि मनुष्य करतो आणि चुकतो, म्हणूनच त्याला मनुष्य म्हणतो. त्या मनुष्य ह्या पातळीवर जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याच्या हातून चूक होत असते. पण अशा वेळेला अनुतापी पाहिजे. सारखं आपल्या प्रत्येक कर्माकडे, देहाच्या मनाच्या बुद्धीच्या, मनातला विचार जरी आला तरी लक्ष आपलं पाहिजे की त्या मनात येणारा विचार चांगला आहे ना, विघातक नाही आहे ना आपल्याला दुसऱ्याला, असं पाहून त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जर असा विचार आला किंवा कृत्य एखाद वेळा कळत न कळत घडलं तर त्याच्याबद्दल अनुताप झाला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे, आणि पुन्हा तसं कृत्य आपल्या हातून होणार नाही याविषयी दक्ष राहिलं पाहिजे. गोडी आवडी परमार्थ प्रीती, परमार्थाबद्दलच प्रेम पाहिजे. आपण बघितलंय स्वार्थ परार्थ आणि परमार्थ, ह्याच्यामध्ये स्वार्थ म्हणजे फक्त बॉडी सेंटर, स्वतःच्याच हिताचा नाही फायद्याचा विचार करणारा जो मनुष्य असतो तो स्वार्थी असतो. पण इथं परमार्थ सांगितलाय की ज्याच्यामध्ये आपलं आणि सर्वांचं कल्याण. सर्वेपि सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतु, मा कश्चित दुःख माहुयात. कुणालाही दुःख होऊ नये अशी इच्छा करणारा, सर्व सुखाने आनंदाने राहावेत अशी इच्छा करणारा जो असेल, आणि हे नुसतं म्हणून चालणार नाही तसा प्रयत्न व्हायला पाहिजे. असा प्रयत्न करण्याचा परमार्थ हा मार्ग आहे. परमार्थामध्ये ते परम अर्थ आत्मधन प्राप्त करून घेण्यासाठी जी वाटचाल आपण करत असतो त्यालाही परमार्थाची वाटचाल असं म्हटलेलं आहे. तर त्या वाटचालीवर ही सगळी पथ्य पाळत पाळत हे गुण अंगी घेत घेत जायचं आहे. म्हणून त्या परमार्थाविषयीची मनामध्ये अत्यंत आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण झाली की सवड होते. पुष्कळ मंडळी म्हणतात नाही हो वेळच मिळत नाही. वेळ मिळत नाही असं नाही आहे. जर आपण ठरवलं की ह्याच्यासाठी वेळ काढायचाच आहे असं जर ठरवलं आणि त्या बाबतीचा तीव्र संवेग जर असेल की नाही हे मला करायचं आहे असं जर पक्क ठरवलं तर इकडं तिकडं अवांतर गप्पा गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये वेळ न जाता थोडा वेळ जरी काढता आला आणि तीव्र संवेगानं साधना करता आली तर ती देखील भगवंताच्या ठिकाणी रुजू असते. भगवंत आपला अंतःकरण पाहत असतो की खरोखरच ह्याला किती तातडी आहे, किती त्यासंबंधीची तळमळ आहे. तशी जर असेल तर त्याला त्या मार्गावर प्रगती थोड्या वेळात सुद्धा होऊ शकते. म्हणून गोडी आवडी परमार्थ प्रीती, त्यासाठी मग सन्मार्ग आणि सत्क्रिया दोन्ही आवश्यक आहे. सन्मार्ग हा शब्द सुद्धा आपण व्यवहारात वापरताना चांगल्या गोष्टी करतोय असं एवढं म्हणतो आपण, पण संत तसा अर्थ करत नाही. सन्मार्ग म्हणजे त्या सतकडे नेणारा मार्ग, सत जो परमात्मा आहे त्याकडे नेणारा प्रत्येक कर्म प्रत्येक विचार त्या दिशेनं व्हायला पाहिजे तर तो सन्मार्ग होतो. सन्मार्ग आणि सत्क्रिया, ही सत्क्रिया देखील सतकडे नेणारी पाहिजे. कर्म तेच आहे
पण हेतू काय आहे ह्यावर त्या क्रियेचा परिणाम अवलंबून असतो. जसं आपण बघितलं ज्ञानेश्वरी प्रवचनासारखी गोष्ट असेल तरी पैसा मिळवण्यासाठी मान मिळवण्यासाठी जर ती केली जात असेल तर ते सत्कर्म होत नाही. त्याच्या उलट साधक गृहिणी आपल्या घराचा कारभार करते, सगळे काही काम करते, घराची कर्तव्य करते, परंतु मनामध्ये इच्छा आहे की भगवत प्राप्ती व्हावी असं जर असेल तर तिचं सामान्य दिसणारं कर्म देखील ते सत्कर्म ठरते. जनाबाईने दळण भांडण केलं, भांडी धुतली, जी काही कामं केली नामदेवांच्या घरची ती साधीच कामं होती. ती कुठं प्रवचन करायला गेली असं कुठं आपल्या ऐकण्यात दिसत नाही. तिचे जे अभंग आहेत ते सहज बोधातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले जे उद्गार आहेत ते अभंग रूपाने आलेले. आता आपण काव्य करायचं म्हणून कागद पेन्सिल घेऊन बसतायत आणि काव्य करतायत असं संतांचं नसतं. संतांचा तो उत्स्फूर्त उद्गार अनुभवाचा आलेला असतो, म्हणून त्यांची जी काव्य आहेत ती अक्षर वाङ्मय ठरतात. तसं कर्म तुम्ही करताना त्याच्या मागच्या हेतूवर ते सत्कर्म आहे का, सत्क्रिया आहे का, तो सन्मार्ग आहे का, ह्याच्यावर अवलंबून असत. हा मनुष्य कसा असतो, महापुरुष दक्ष, प्रत्येक गोष्टीत दक्ष असतो. कस तरी केलं मागून पश्चाताप झाला असं त्याच्या बाबतीत होत नाही. करण्यापूर्वी करत असताना पुढे त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करून अत्यंत दक्षतेनं लहान सहान गोष्ट देखील करत असतो. त्यामुळे दक्ष आहे, धूर्त आहे. धूर्त हा अर्थ सुद्धा वेड्यावाकड्या अर्थाने घ्यायचा नाही, काव्यबाज नव्हे. धूर्त म्हणजे आपल्या बुद्धीचा योग्य त्या तऱ्हेनं उपयोग करून प्रत्येक गोष्टीमध्ये कर्मामध्ये तो प्रवृत्त होत असतो. त्यामुळे धूर्त आहे, योग्य आहे, तार्किक आहे, कुशल आहे, चपळ आहे. चपळ चापल्य, आपल्याकडे मनाचं चापल्य असतं, मन धावत असतं इकडे तिकडे सगळीकडे, पण कृतीमध्ये जी चपळता पाहिजे, कुशलता पाहिजे, दोन्ही आवश्यक आहे. नाही तर चपळतेनं होत आहे कौशल्य नाही आहे. एखाद्याजवळ कौशल्य असतं पण इतका काही तो दीर्घसूत्री असतो की बघणाऱ्याला कंटाळा यावा असाही उपयोग नाही. जी गोष्टीला 10 मिनिटं लागतात ती जर नेमका बोध असेल तर 5 मिनिटात होऊ शकते. स्वामीजी नेहमी म्हणायचे, एवढा वेळ कशाला लागतो. ज्या गोष्टीला 3 मिनिटं लागतात त्याला 5 मिनिटं का बरे लागावी, ती 2 मिनिटं वाया जातात. त्यामुळे योग्य त्या तऱ्हेचं जर प्लॅनिंग असेल, तेवढी जर क्षमता आपल्यामध्ये असेल, तर आपण वेळ खूप वाचवू शकतो आणि त्या वेळेचा उपयोग आपल्या साधनेसाठी इतर कामासाठी करू शकतो. त्यामुळे कुशळ पाहिजे, चमत्कार चपळ पाहिजे, आदर सन्मान तारतम्य जाणे. सर्वांच्या ठिकाणी भगवंत आहे असं सांगितलं जातं, संत सांगतात. याचा अर्थ व्यवहारामध्ये वागताना तारतम्य बाळगायला पाहिजे. घोड्यावरून जावई आल्यानंतर घोडा तबेलातच बांधायचा आहे आणि जावयाना आपल्या पंक्तीला घेऊन बसायचं आहे, त्याच्या उलट करता येत नाही. व्यवहारामध्ये तारतम्य हे बाळगायला लागतं, ज्याची त्याची प्रकृती बघून त्याप्रमाणे जाण जाणून धरावे जवळी दुरी असं समर्थांनी म्हटलंय. त्याला दोष न देता प्रत्येकाची प्रकृती लक्षात घ्यायची, त्याची कुवत लक्षात घ्यायची आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून काय करता येईल किंवा तो कोणत्या मार्गाने जाईल हे लक्षात घेऊन आपण त्याच्याशी वर्तन ठेवणं, ह्यासाठी जे तारतम्य लागतं ते याच्याजवळ आहे. प्रयोग समयो प्रसंग जाणे, जेव्हा जेव्हा एखादा काही प्रसंग येतो त्यावेळेला नेमकं काय करायला पाहिजे याचं चटकन आकलन होतं. त्याचं कारण मनाला बुद्धीला ती सवय लावलेली असते आणि जेव्हा स्वार्थाची भूमिका असते तेव्हा अनवतांगाने विचार करत असतो कसं दुसऱ्याला फसवावं लुबाडावं, मग त्यासाठी बुद्धी त्याची वापरली जात असते. पण निस्वार्थी मनुष्य असेल तर प्रत्येक कर्माचा निर्णय घेताना चटकन होतो. त्याचं कारण त्याला आपल्या अंतर्मनाला, आतल्या बुद्धीला, आतल्या परमात्म्याला जो साक्षी आहे त्याला विचारण्याची सवय झालेली असते. प्रत्येक गोष्टी तो त्याचा सल्ला घेत असतो. काही मंडळी म्हणतात असं कसं शक्य आहे, प्रयोग करून पहावा, अनुभव घ्यावा त्याचा, मग लक्षात येईल. आपण एरवी सुद्धा म्हणतो एखादी गोष्ट जर ठरवायची असेल तर आपण म्हणतो थांबा जरा मी विचार करतो. विचार करतो म्हणजे काय करतो, खरं सांगायचं म्हणजे आज जो आहे बसलेला उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा तो आपल्या प्रत्येक कर्माला आतून साथ देत असतो. बरोबर असेल तर अनुमोदन देतो, चांगलं कर्म झालं असं म्हणतो, आणि वेडवाकडं झालं असेल तर तो आपल्या त्याच्या ठिकाणी आतमध्ये लक्षात येतं हे चुकलेलं आहे. तेव्हा कुठल्याही कर्मामध्ये आत आपण त्याच्याशी संवाद साधावा, असं केलं तर आपलं कर्म चांगलं होतं. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेधा मा बुधः कस्य स्वेद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
0: श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना। संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्रे यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: लगेचच पुढचा प्रसंग निर्माण झालेला आहे. शुंभ आणि निशुंभ तिसरा अवतार देवीचा. पहिला झाला महाकाली, दुसरा झाला महालक्ष्मी, तिसरी आहे महासरस्वती. शुंभ आणि निशुंभ जे काम महिषासुराने केलं ते यांनी पण केलं. सगळ्या दैत्यांचं काम एकच. पृथ्वीवरती आतंकवाद, आतंक फैलावायचा, अन्याय, अत्याचार, दुराचार, लुटालूट, मारामारी, तोडफोड, पळवापळवी, सगळे जे काही वाईट प्रकार आहेत ते सगळे. वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस. आपल्याला गीत रामायणामध्ये विश्वामित्र सांगतायत की यज्ञ याग यांचा विध्वंस, धर्माचा उच्छेद, अशा तऱ्हेचा सगळा कारभार या दैत्यांचा, असुरांचा चाललाय. आणि सगळेजण मिळून फक्त ते पहिल्यांदा काय करतात, ते इंद्राला आसनावरून ढकलून देतात. वेद काळामध्ये इंद्र हा अत्यंत बुद्धिमान, अत्यंत शक्तिमान असा आहे बरे का. जसा जसा वेदांचा काळ संपत आला आणि पुराणांचा काळ सुरू झाला तोपर्यंत इंद्राचा शक्ती संपून गेलेल्या आहेत. आणि इंद्राला प्रत्येक वेळेला पदच्युत करायची वेळ आलेली आहे आणि त्याला मदतीला विष्णूंना जावं लागलेलं आहे. बऱ्याच कथांमध्ये विष्णूंना, कधी देवींना, कधी गणपतीला, असं इतरांना मदतीला जावं लागलंय आणि त्याचं महत्व कमी कमी होत गेलंय. इंद्राचं महत्व कमी होत गेलंय. वेद रामायणाच्या काळामध्ये इंद्र हा सर्वश्रेष्ठ, सर्व देवांचा वरिष्ठ असा आहे. नंतरच्या काळामध्ये त्याची शक्ती कमी होत गेली आहे. या इथेही तोच प्रकार झाला की इंद्राच्या हातून तीनही लोकांचं राज्य, भूलोक, भूवरलोक, स्वरलोक, सगळं राज्य हिसकावून घेतलं. आणि सूर्य, यम, इंद्र, चंद्र सगळ्यांचे जे अधिकार, त्या अधिकार पदाचा त्यांना त्याग करायला लागला. राज्य भ्रष्ट, अपमानित, पराजित आणि अधिकारहीन असं करून स्वर्गातून सगळ्यांना आकलून दिलं. देव पुन्हा सगळे एका देवीला शरण गेले. त्यांना लक्षात आलं की विष्णू माया हिने आपल्याला वर दिलेलं आहे की आपल्याला ज्या ज्या वेळेला संकटाची घडी येईल त्या त्या वेळेला मी तुम्हाला मदतीला येईन. आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा देवीची स्तुती करायला सुरुवात झाली. त्यांची विष्णू माया या नावाने प्राणी मात्रांमध्ये ती राहते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मृता. रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः. ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः. दुर्गायै दुर्गपारायै. खूप देवीच्या याची खूप मोठी मोठी स्तोत्र यामध्ये आलेली आहेत की देवांनी, ब्रह्मदेवांनी, इंद्रांनी, अशा वेगवेगळ्या लोकांनी देवीची स्तुती केलेली, अशा खूप प्रकारचे श्लोक या ठिकाणी आले. त्यातल्या बरेचसे आपल्याला येतही असतील. आणि याने स्तुती केली आणि आता आमच्यावरती पुन्हा संकटाची घडी आलेली आहे तर पुन्हा तुझ्या आगमनाची अपेक्षा आम्हाला आहे. दैत्याने आम्हाला कष्टी केलेला आहे. आणि ही सगळी स्तुती चाललेली पार्वतीने ऐकली आणि ती म्हणजे तुम्ही कोणाची स्तुती करताय. पार्वती हिमालयावरती आहे. तिने विचारलं कोणाची स्तुती करताय. तर त्यावेळेला पार्वतीच्या शरीरामधनं प्रकट झालेली शिवादेवी असं म्हणाली की अगं हे तुझीच स्तुती करताय. सगळेजण म्हणून पार्वतीच्या शरीरामध्ये अंबिकेचा प्रादुर्भाव झाला. शरीर कोशामधून निर्माण झाली म्हणून तिला कौशिकी असं नाव आहे त्या देवीला. पार्वतीच्या शरीर कोशातून निर्माण झाली आणि अतिशय सुंदर अशी देवता ती गोरी पाने, सुंदर देवता निर्माण झाली. त्यामुळे उरलेल्या पार्वतीचा रंग हा काळा झाला असं म्हटलं. ती कालिका देवी या नावाने प्रसिद्ध झाली. गमतीदार प्रसंग आहे त्याच्या. आता चंड आणि मुंड हे त्या शुंभ निशुंभांचे सरदार. ते त्या देवीला बघतात, हिमालयामध्ये असणाऱ्या सुंदर अशा अंबिकेला बघतात, कौशिकीला बघतात. आणि त्यांच्या स्वामींना म्हणजे शुंभांना जाऊन सांगतात, अरे जगामधली सगळी रत्न तुम्ही तुमच्याकडे गोळा केली, मी हे रत्न कसं काय सोडलं? इतकी सुंदर स्त्री याच्यामध्ये आहे, हिमालयामध्ये आहे, आणि तुम्ही तुमच्याजवळ जगातली सर्व रत्न काय काय आणलं त्यांनी बघा, तीन लोकांमधले उत्कृष्ट मणी, हत्ती, घोडे ही सगळी रत्न आपण आणली, उच्चैश्रवा नावाचा घोडा, हत्तींमधलं रत्न ऐरावत, पारिजातक वृक्ष आपण सगळं इंद्राकडून हिसकावून घेतलं, हंस ज्याला जोडलेले आहेत ते रत्नमय अद्भुत विमान ब्रह्मदेवांकडे होतं तेही तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेतलं. राजा आहे ना, आता सम्राट झालेला आहे तो, त्यामुळे जे सगळ्यांचं जे जे काही चांगलं ते मला आलं, प्रत्येक गोष्ट मला हवी, त्याप्रमाणे त्याने ते काढून घेतलं आहे. कुबेराकडून निधी जिंकला, किंजलगिनी नावाची मालिका जी माला जिंकली, सुवर्णाची सृष्टी करणारा वरुण आपल्या घरी दास म्हणून आपली सेवा करतो आहे, प्रजापतीचा रथ तुम्ही आणला, वरुणाचे पाच समुद्रामधली रत्न, अग्नीमध्ये शुद्ध झालेली वस्त्र, सगळ्या प्रकारे जे जे काही जगामध्ये चांगलं आहे ती ती सगळी रत्न त्या त्या स्वामीकडून जिंकून खेचून मागून कोणत्याही मार्गाने तुम्ही काढून घेतली आहे, तुमच्या जवळ आहे. आणि असं असताना तीनही लोक आपल्या स्वाधीन असताना हे रत्न मात्र हिमालयात कसं काय राहिलं, तर तुम्हीच त्याच्या योग्य आहात असं आम्हाला वाटतं, आणि तुमच्याकडे ते रत्न आलं पाहिजे. हे चंड आणि मुंड सांगत आहेत तिला, अशा शुंभ निशुंभाला, की ही स्त्री तुझ्याकडे असणं हे जास्त संयुक्तिक दिसेल. मग त्याने सांगितलं जा तिला म्हणा, मग शुंभाने बोलवले, निरोप घेऊन चंड मुंडा आले, चल भाई यांच्या महाराजांनी तुला बोलवलंय, सगळ्या तऱ्हेची रत्न त्यांच्याकडे आहेत आणि तुला सुद्धा त्यांनी बोलवलंय, आणि त्यांच्याकडे तू जो स्वामित्व असावं अशी त्यांची इच्छा आहे. तेव्हा ती देवी सांगते की तू सांगितलंस ते बरोबर आहे. देवी सांगते की मी असा पण केला आहे की मला जो युद्धात जिंकून घेईल त्याच्याशी मी लग्न करते, मला माझा इतका सामर्थ्यवान असेल आणि मला तीन लोकांचा जरी तो राजा असला तरी त्याने अजून मला कुठे जिंकलंय. चंड आणि मुंड म्हणतात तू फार अभिमानी दिसते आहेस, अगं त्रिलोकाचा राजा इंद्र टिकला नाही तुझी काय कथा, अनेक देव टिकले नाहीत त्यांना सगळ्यांना पळावं लागलं, असं असताना तू कसे त्याची यावर घमेंड करतेस एवढी. आम्ही सांगतोय मुकाट्यानं चल तर राणीच्या हितमामानं येशील, आणि नाही तर फरफटत घेऊन जाईल तुला शुंभ. काय धमकी आहे ती म्हणते ठीक आहे, तुमचं सगळं म्हणणं मला मान्य आहे, पण काय करायचं, मी न कळत जाणीव नसताना करून बसले आहे आता प्रतिज्ञा, माझी माझा पण लावून झालेला आहे, आता मी तो कसा बदलू, जो पण लावला आहे तो आहे, ठीक आहे मग शुंभाने यावं आणि मला घेऊन जावं, मी काय करू शकणार, मी एक साधी अबला स्त्री आहे, आणि जर शुंभ बला ओढून नेणार असं जर म्हटलं तर मी काय करू शकणार, पण मी काय आपण तुमच्याबरोबर येणार नाही, त्यांना यावं मला जिंका आणि घेऊन जा. आता हे शुंभ आणि निशुंभ हे अतिबलवान अतिशक्तिमान शक्तीची प्रचंड घमेंट असलेले, आणि असं असताना त्यांना हे उत्तर मिळालं आणि म्हणून ते दोघं परत गेले. शुंभ निशुंभानं सांगितलं ती बाई काय ऐकत नाही, ती काय साधी नाही, ती सांगते या जिंका आणि घेऊन जा, मी काय अशी येणार नाही. त्याबरोबर त्याने सेनापती पाठवला धुंगळ लोचन नावाचा, पहिल्यांदा त्याच्याशी युद्ध झालं, एकामागून एक असे राक्षस पाठवतोय. पहिल्यांदा त्याला वाटलं काय की फार फार तर दोन दिवसाचा धरतीने आणायची घेऊन यायची अशी प्रत्येकाची गमेंट बघावं, तर ही पाठवायला माणूस परतच येत नाहीये, गेला की गेला, गेलाच तिथं गेला की धुंगलोचन मारला, दैत्यांची विशाल सेना चवताळून आली, देवीचं वाहन सिंह ह्याने मुसंडी मारली त्या सैन्यामध्ये, आणि संहार सुरू केला. पुन्हा एकदा संहाराची वर्णन आहे. नखांनी त्या सिंहानी कित्येक दैत्यांची पोटं फाडली, शिरधडापासून वेगळी केली, भुजा तोडल्या, मस्तक कापली, रक्त घटा घटा पिऊन टाकलं. बाण शक्ती परशु यांचा वर्षाव एकमेकावर करायला लागले आणि ते सेनापती धूम्रलोचन आणि त्याच्याबरोबर आलेली दैत्य सेना नष्ट झाली. आणि ज्यावेळेला हे कळलं त्यावेळेला चंड आणि गुंड या दोघांना मोठी सेना घेऊन देवीवर पाठवलं. या ठिकाणी चतुरंग सेनेसह, चतुरंग शब्द माहिती आपल्याला नाही, तो ती संस्था वेगळी. चतुरंग चार प्रकारची सेना, रथदळ, घोडदळ, हत्ती दळ आणि पायदळ. अच्छा, चार प्रकारची दळ सैन्यामध्ये असायची, हे चारही ज्यामध्ये आहेत ती चतुरंग सेना. आणि आपल्याकडे पूर्वी सगळ्या ह्याच्यामध्ये 18 अक्षविणी सेना सांगतात, त्याच्यामध्ये सुद्धा असं घोडे किती, हत्ती किती, रथ किती, या सगळ्यांची मिळून एक अक्षविणी असं ते सैन्याचं गणित आहे. तशी ही चतुरंग सेना घेऊन चारही प्रकारचं रथदळ, घोडदळ, हत्तीदळ आणि पायदळ असं हिमालयाच्या सुवर्ण शिखरावर येऊन पोहोचले. सिंहावर बसलेली देवी पाहिली आणि या सगळ्या दैत्यांनी तिच्यावरती हल्ला करून तिला आता पकडायचं असं म्हणून घेऊन निघाले. बसली तिथे, घेऊन जाऊ आपण सहजपणाने. तिच्या सामर्थ्याची कल्पना नाही, सामर्थ्य काय असेल. अंबिकेने शत्रूवर मोठा क्रोध प्रकट केला, त्या क्रोधामुळे तिचं मुख काळं पडलं, ललाट भुवया सगळ्या वाकड्या झाल्या. आणि वर्णन असं आहे की तिच्यातून काळी कविन्न अशी काली माता त्या बाहेर आली. त्याच्यात जीव लवलवत होती. तुम्ही कालीचं रूप बघा, लाल भडक झाले, रक्त पिऊन लाल भडक झालेली जीव आहे. गळ्यामध्ये रुंडांच्या माळा, अंगावरती वस्त्र जे असत चित्त्याच्या चर्माची, गजचर्म, मृगचर्म, बऱ्याच देवांना साधे आपलं तुमच्या आमच्या सारखे सिल्क कॉटन वगैरे नाही, हे अशी फक्त विष्णू जवळ मात्र जकास पैकी रेशमी पीतांबर, पिवळा पीतांबर. द्विरुक्ती पीत अंबर, अंबर म्हणजे वस्त्र, पिवळं वस्त्र त्यालाच पीतांबर म्हणायचं. पण म्हणताना आपण पिवळा पीतांबर कैसा वगैरे झळकला, कोणत्याही रंगाचा असला तरी त्याला पीतांबरच म्हणायला लागले लोक. कोणत्याही रंगाचं जरी वस्त्र असेल, निळं असेल, जांभळं असेल, लाल रंगाचं असेल, तरी त्याला पीतांबरच म्हणतात. पीतांबर म्हणजे पिवळं वस्त्र. त्या काळीनी त्या सगळ्या दैत्यांच्या सेनेवर झेप घेतली. गिरिजेचा या देवीचा सिंह चित्त्याच्या चर्माची साडी नेसलेली, नररुंडांची माळा आणि खटवांग, खटवांग नावाचं हातामध्ये जे शस्त्र आहे, म्हणजे ते अर्धवट तुटक्या तलवारीसारखं दिसतं. तुम्ही जर कधी चित्र पाहिलं असाल कालीचं, अशी पुढच्या बाजूनी तुटलेली तलवार असते, त्याला खटवांग म्हणतात. ते खटवांग हे तिचं शस्त्र आहे. आणि त्या निशी तिने अत्यंत वेगाने, आणि वर्णन इतकं भयंकर आहे, ती सगळ्या दैत्यांना खात सुटली. प्रचंड भुकेलेली आहे आणि ती हत्ती घोड्यांसकट सगळ्या दैत्यांना खायला सुरुवात केली. असुरांनी सोडलेले बाण, अस्त्र, शस्त्र गिळून टाकायला सुरुवात केली तिने. तिच्यावर काही परिणाम होणार नाही कशावरही. बलवान आणि दुरात्म्या अशी सगळ्या दैत्यांची सेना मारून तुडवून खाऊन टाकली. कुणाला तलवारीनी वध केला, कुणाला खटवांगाने मारलं, दाताने चावून मारलं. असुरांच्या सर्व सेनेला तिने अशा वेगवेगळ्या भयानक प्रकाराने मारलं असं वर्णन या सप्तशतीच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्या कालीने. आणि त्याच्या पाठोपाठ चंड आणि मुंड, सेना तर मरतेच आहे, त्याच्याबरोबर हे दोन महाराक्षसही त्या ठिकाणी आले. त्यांनाही भूमीवर पाडून चंड आणि मुंड या दोनही असुरांचा त्या कालीने त्या ठिकाणी वध केला.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांती गीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

श्रोते हो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00 वाजता।
2: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या पादुका घेऊन लाल भारती राजूरला परत गेले। मंगळवेढ्याच्या वाटेवर स्वामी औदुंबराखाली ध्यानस्थ बसले होते। लोकांची वर्दळ नव्हती आणि कोणाला तशी कल्पनाही नव्हती की श्री दत्तावतारी स्वामी समर्थ गावाच्या सीमेवर ध्यान लावून बसले आहेत। रात्रीची वेळ होती। त्या निर्जन वाटेवरून एक शेतकरी आपले दोन बैल घेऊन गावाच्या दिशेने भजन म्हणत चालला होता। वाट त्याच्या पायाखालची होती, हातात कंदील होता, पावलापुरता प्रकाश पडत होता। इतक्यात त्याला दूरवर तेजस्वी प्रकाश दिसला। शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं। प्रकाशाच्या दिशेने तो आता झपाझप चालू लागला। तो जवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कोणी योगी पुरुष ह्या औदुंबराखाली ध्यान लावून बसलेला आहे। त्याच्या शरीरातून तेज फाकत आहे आणि तो प्रकाश आपण आता प्रत्यक्ष अनुभवत आहोत। शेतकऱ्यांनी बैलांना एका झाडाखाली उभं केलं आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामींच्या चरणांना स्पर्श केला। स्पर्श केल्याबरोबर काय घडलं तर शेतकऱ्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली। स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिमालयात भेटलेलं हरणाचं पाडस म्हणजे ह्या जन्मातला हा शेतकरी आहे। स्वामींनी त्याला जवळ घेतलं। पाडसाच्या अंगावरून त्यांनी जसा प्रेमानी हात फिरवला होता तसा शेतकऱ्याच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमानी हात फिरवला। त्याबरोबर शेतकऱ्याच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या। त्याच्या लक्षात आलं की हे स्वामी समर्थ आहेत। त्याच्या मुखातून मंत्र बाहेर पडू लागला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामींनी आपल्या ह्या भक्ताला आशीर्वाद दिला, तुझं कल्याण होईल।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी समर्थांनी आपल्या प्रत्येक परमभक्ताला दर्शन तर दिलंच, परंतु त्यांनी ज्यांना ज्यांना स्पर्श केला ते भक्त तर फार भाग्यवान होते। कारण स्वामींचा स्पर्श झाला की असाध्य रोग झालेल्या भक्तांचे असह्य दुःख भोग नष्ट होत, काहींच्या पूर्वस्मृती जाग्या होत, काही भक्तांचं 18 विश्व दारिद्र्य संपुष्टात येई, काहींना तर तात्काळ मोक्ष मिळे। भजन म्हणत मंगळवेढ्याकडे आपल्या घरी निघालेला शेतकरी खरं तर दत्तभक्त होता। त्याला स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून माहिती होती, परंतु ध्यानी मनी नसताना त्याला स्वामींचं अचानक दर्शन झालं। आपण पूर्वजन्मी हरणाचं पाडस होतो आणि स्वामींनी आपल्याला जवळ घेऊन अभय दिलं होतं हे त्याला आठवलं। त्याच नादात तो घरी आला। सभोवती काळोख होता, परंतु स्वामींच्या दर्शनानी त्याचं आयुष्य कायमसाठी उजळून निघालं होतं। त्याच्या आनंदाला आता वरलं आकाशही पुरत नव्हतं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।